मोगाळ कपांग योकार आणि सुप्रभात 105.4 मेघहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. तसेच आमकां ऐकात आमच्या न्यूज ऑन एअर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. इश्टानो, आजवार मंगळार भारतीय सौर दीस 29 वैशाख शके 1947 म्हळ्यारूच आयचो दीस 19 मे 2026. सकाळची 5:55 आणि 45 सेकंद जातात आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो.

105.4 मेघाडचर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सोर जाऊन 5 मिनिटं आणि 42 सेकंड जातात. मग ऐकपनो आता ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. सोर जाऊन 10 मिनिटांचेर तुमका एक पाग मेळटली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ. त्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन ऐकात उस्ताद आमिर खान हांचे गायन राग कोमल रिषभ आसावरी ह्या रागातल्यान. 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या संगातक असतली आणि त्या उपरांत तुमका ऐकपाक मेळटली 8:15 कातारा. घ्यात कातारांचा आस्वाद 8:15. सदाबहार ही कार्यावळ तुमका ऐकपाक मेळटली 9 वरांचेर आणि 10:10 ऐकात मराठी गीतांची कार्यावळ. अकरा 5 मिनिटांचेर घ्यात कोकणी गीतांचो आस्वाद. हिंदुस्थानी कोकणी गीतां तुमकां ऐकपाक मेळटली 11:05. 12:10 घ्यात चित्ररंजन ह्या कार्यावळीन तरेकवार अशा हिंदी चित्रपट गीतांचो आस्वाद आणि त्या उपरांत दनपारच्या 1:05 तुमच्या जेवणा वांगडा घ्यात कातारांचो आस्वाद. मोगाळ्या कप्प्यानो 2 वरांचेर मराठी गीतांच्या कार्यावळीन भावगीत म्हणजेच भावगीतां तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 2:32 जुग बॉक्स ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 3 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटली रिदम अँड ब्लूज ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ आणि त्या उपरांत काहीच खिणा भितर 4 वरांचेर वेस्टर्न म्युझिकान रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां ऐकपाक मेळटलो. मोगळ्या कप्प्यानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल आणि 5:10 वेस्टर्न म्युझिकान रॉक ऑन ही कार्यावळ.

तुमकां आयकपाक मेळटली आनी ट्युजडे ट्विस्ट ही कार्यावळ आयकात 9:15 वेस्टर्न म्युजिकान द कंट्री म्युजीक आर ही कार्यावळ आयकपाक तुमकां मेळटली 10:05 आनी कांयच खिणा भितर 11:10 आयकात हार्ट टू हार्ट ही वेस्टर्न म्युजिकाची कार्यावळ. मोगा आयकपानू ही आशिल्ली आयज वितरोवपाच्या कार्यावळींची रुपरेषा.

105.4 मेघाट्सचा चेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सवर जाऊन 10 मिनिटं जातात आणि वेळ जाता पुष्पांजली ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीचं. मोगाळ्या कप्यानो देव आमकां राखता आणि त्याचबरोबर देवाचे नामस्मरण ताचे नामोच्चार करपाची गरज आमकां सगळ्यांकूच आसा. आणि या बरोबर ही सकाळ फुलोव्या शर्मिला कश्यप हांच्या आवाजातल्यान श्री गणेश स्तुती ऐकून.

पुष्पांजली ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आणि ह्या कार्यावळीत तुम्ही नुकतंच ऐकलं शर्मिला कश्यप हांचा आवाज, रामकृष्ण झुवारकर हांणी बरयल्ले हे गीत आणि संगीतबद्ध केल्ले ताणीच. मोगळ्या केप्यान पुष्पांजली कार्यावळीन मुखावयले गीत सुमन कल्याणपूर हांच्या आवाजातल्यान.

सुमन कल्याणपूर हांचो आवाज तुम्ही निकतोच ऐकलो ह्या गीता खातीर. आनी ही रचना आशिल्ली संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची. संगीतबद्ध केल्ले गीत कमलाकार भगवत हाणी. मोगळकब्यानो पुष्पांजली ही कार्यावळ तुम्ही आयकतात आणि कार्यावळीन मुखावयले गीत तोणी फर्नांडीस हांच्या आवाजातल्यान.

तुम्ही ऐकलं टोनी फर्नांडिस यांचा आवाज ह्या पुष्पांजली कार्यावळीन. मग कप्प्यानो, पुष्पांजली कार्यावळ आता निमाणे कडेन व्हरतना ऐकूया त्रिलोक लुंबा हांच्या आवाजातल्यान हे गीत.

नमस्कार युवासा काय मुखेल खबरो. गोय आपत्ती वेवस्थापन यंत्रणेवरवी मॉन्सून पूर्व तशेंच आपत्ती वेवस्थापनाची कामां जाल्ल्याची म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. चिरांच्या खणीचे तशेंच मायनिंग पिठान साचिल्ल्या उदकान पावसाच्या दिसांनी पेंवपाक वचचें न्ही अशें आवाहन मुखेलमंत्री सावंत हांणी गोंयकारांक केलां. गोय सरकार 10 कोटी चौकन मेत्र सुवात नो डेव्हलॉपमेंट झोन आरक्षित करतले अशी म्हायती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. बांद्रेचे आमदार जीत आरोलकार हांणी पेडणे मतदारसंघांतले मोगोचे पयले आमदार सर्गेस्त काशिनाथ उर्फ आबा शेटगांवकार हांच्या पुतळ्याचे मोर्जे जंक्शनाचेर काल अनावरण केले. गोय राज्यात घरांच्या मेजणीचो पयलो पावंडो यशस्वीरित्या पुराय झाला. भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपनींनी गोंयभर पेट्रोल डिझेल आणि एलपीजी हांची अखंड उपलब्धताय आशिल्ल्याची आश्वासन दिला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

सवार जाऊन 32 मिनटं जातात. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. मोकळ्या कप्प्यानं वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचं. कार्यावळीन आयज ऐकात उस्ताद आमिर खान हांचे गायन राग कोमल ऋषभ आसावरी.

मग काय पॅनो आणि याबरोबर ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता. तुम्ही ऐकले उस्ताद आमिर खान हांचे गायन राग कोमल रिशभ आसावरी ह्या रागांतल्यान. सात वर जावन 5 मिनटां आसा येता कांयच खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशींतल्यान खबरो आयकपाक रावात.

मोगळा बँक सुप्रभात आणि योकार 105.4 मेघर्साचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. 7:10 आणि 48 सेकंड जातात. वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो.

0: मोगळा कप्यानू सगळ्यांचे स्वागत, नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. आणि तुमकां सगळ्यांक नमस्कार गोवा म्हणीत सुरू करया आमच्या ह्या कार्यावळीक. मोगळा कप्यानू प्रत्येक विचार मनशाचे जिवीत, मनशाचे जे कितें विचार आसात ते मनशाक फुडें वचपा खातीर आणि ताका जिवनांत फुडें सरपा खातीर सकारात्मक उर्जा दीत असतात. आणि ह्या बरोबर ऐकुया आयच्या दिसाचो विचार किरण.
1: निलम संजीवा रेड्डी हांची आज जयंती. भारताचे ते सवे राष्ट्रपती. ऐकूया तांचे विचार.
2: विविधताय असून लेगीत आम्ही भारतीय नागरिक एक ध्येय, एक मोख घेऊन संविधानाच्या प्रेरणेन भविष्याकडेन वाटचाल करपाक जाय. आमच्या प्रस्थापित परंपरातल्यानच आमचे पुनरुत्थान जायत आयला, जातून समजिकाय, सोशिकपण आणि भावपण ही आमची ओळख झाल्या.

0: हो विचार लक्षांत दवरून आयच्या दिसाची सुरवात करया. मोगळ्या गप्यानू प्रत्येक दीस हो आमच्या सगळ्यांच्या जीवनात महत्वपूर्ण असता. प्रत्येक दिसाचे आपले असे एक महत्व असता आणि ह्याच दिसा खातीर इतिहास रचत वयता. मोगळ्या गप्यानू नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगतक आसा आणि ह्या कार्यावळीच्या सुरवातीक आतां ऐकुया आयच्या दिसाचे दिनविशेष.
1: दिन विशेष.

0: एकोणीस मे दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशींच खाशेलपणां घेवन येता. कॅनडात मॉन्ट्रियाल शाराची स्थापना जाली तो दीस आयचो, एकोणीस मे 1604. मॉन्ट्रियाल हें कॅनडाच्या क्युबीक प्रांतांतलें सगळ्यांत व्हड अशें शार. मॉन्ट्रियाल शारांतले नागरीक फ्रेंच भास उलयतात. तशेंच हें जगांतलें सगळ्यांत मोठें फ्रेंच भाशीक शार म्हणूनय ह्या शाराची वळख. आयचे हे दिसा 1743 वर्सा जीन पियरे क्रिस्टीन हांणी सेंटीग्रेड तापमानाची पातळी विकसीत केली. तर हेले धूमकेतू पृथ्वीक सरकून गेलो तो दीस आयचो, एकोणीस मे 1910 वर्सांतलो. हेले धूमकेतू ह्या धूमकेतूचें नांव एडमंड हेले ह्या नामनेच्या खगोलशास्त्रज्ञाच्या नांवावेल्यान घेतलां. पार्क्स कॅनडा हें जगांतलें पयलें उद्यान सेवे खातीर उक्तें जालें तें आयचेच दिसा, एकोणीस मे 1911 वर्सा. भारताचे माजी राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी हांचो जल्म आयच्या दिसाचो, एकोणीस मे 1913 वर्सांतलो. स्वातंत्र्य चळवळींतले ते एक निश्ठावान अशे कार्यकर्ते. महात्मा गांधी हांणी सुरू केल्ल्या बहुविध आंदोलनांत तांणी भाग घेतलो. ताचे उपरांत 3 डिसेंबर 1959 हे दिसा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून तांची निवड जाली. निलम संजीव रेड्डी हे भारताचे 6वे राष्ट्रपती आशिल्ले. भारतीय लेखक आणि कवी रस्किन बॉन्ड हांचो जल्म आयच्या दिसाचो. 500 परस चड पुस्तकां तांच्या नांवार आसा. ललित लेखना खातीर ते फामाद. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक गिरीश कर्नाड हांचोय जल्म आयचोच. भारतीय नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशी तांची वळख. तांचो जल्म 19 मे 1938 ह्या वर्सा जालो. तांच्या साहित्याचो अनेक भासांनी अणकार जाल्लो आसा. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आसा. संत ज्ञानदेव हांची भयण संत मुक्ताबाई हांची आयज पुण्यतिथी. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव हे संत मुक्ताबाईचे व्हडले भाव. 19 मे 1297 हे दिसा त्यो ह्या संसाराक सोपल्यो. आज आमी याद काडटा टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हांची. आज तांची पुण्यतिथी. भारतातल्या आधुनिक औद्योगिक क्रांतीचे ते शिल्पकार. मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर हांची आज पुण्यतिथी. नाटककार, लेखक, पटकथालेखक तसेच राजकीय विश्लेषक अशी तांची वळख. सखाराम बाइंडर हे तांचे गाजिल्ले नाटक. आज तांची पुण्यतिथी. ह्यो आणि अशो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 19 मे.
1: दिन विशेष.

मंगळागप्यांनो, तुम्ही ऐकत आहात नमस्कार गोवा ही कार्यावळ, आणि कार्यावळ मुखार वर्तना. आता ऐकूया पंडित सोमनाथ बुवाचारी यांच्या आवाजातले हे गीत, बाकीबाब बोरकर हांणी संगीतबद्ध केल्ले. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान

मुगळ्याकप्यानो नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन तुम्ही निकतेच ऐकले पंडित सोमनाथ बुवाचारी हांचे हे गीत. ही रचना आशिल्ली बाकीबाब बोरकर हांची आणि नमस्कार गोवा कार्यावळ मुखार व्हरतना आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजातल्यान ही हे गीत.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। मॉन्सून काळात आपत्ती व्यवस्थापना खातीर सरकाराची पूर्वतयारी पुराय झाल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली। सोमारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बसके उपरांत ते माध्यमाकडे उलयताले।
1: अबंडंट मायनींग पीट्स हे बरे थोडे फेन्स केल्या, थोड्या कडेन आमी बोर्ड लायल्या, कोणीच स्विमिंगाक वयचे न्ही, म्हणजे चिऱ्यांच्यो खणी आणि मायनींग पीट हेतून कोणी म्हणजे स्विमिंग स्पेशली करचे न्ही।
0: चिरांच्या खणीचे तशेच मायनींग पीटांत साचिल्ल्या उदकान पावसाच्या हंगामात पेवपाक वचचे न्ही असे आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केला।
1: अबंडंट मायनींग पीट्स हे बरे थोडे फेन्स केल्या, थोड्या कडेन आमी बोर्ड लायल्या, कोणीच स्विमिंगाक वयचे न्ही, म्हणजे चिऱ्यांच्यो खणी आणि मायनींग पीट हेतून कोणी म्हणजे स्विमिंग स्पेशली करचे न्ही हे आम्ही ऑलरेडी केला। अवर डिपार्टमेंट इज ऑलरेडी इन टच विथ द IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट। टायम टू टायम त्यांच्यानी दिल्ल्या सजेशन्स येलो अलर्ट म्हण किंवा रेड अलर्ट हाज्या प्रमाणे टायम टू टायम प्रिकॉशन्स जी आसा ही घेतली। वेदर फोरकास्ट हे टायम टू टायम लोकांकूय बी त्याच्या माध्यमातल्यान कळयतले।
0: गोंय भलायकी खात्या वतीन साथीची दुयेंसां पातळची न्ही म्हूण फवारणी तशेंच हेर गरज ती पावलां उबारल्यात। हे शिवाय भायल्यान गोंयांत बांदकाम तशेंच हेर कामां खातीर येवपी मनशांची मलेरिया चांचणी तांकां काम दिवपी तशेंच ते जंय भाड्याक रावतात तांणी करून घेवचें गरजेचें आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। वीज खात्याक मुकळपी विजेच्यो सरयो तशेंच कळमळ्यो आनी धोकादायक परिस्थिती आशिल्ले लायटीचे खांबे काडपाक सांगल्यात अशी माहिती तांणी दिल्या। उदका स्त्रोत खात्या वतीन हुंवार येवपी न्हंयेंतलो गाळ उजपुपाचें काम सुरू जालां। म्हापशेच्या तार न्हंयेंतलो गाळ काडपाचें काम लागीं लागीं पुराय जालां जाल्यार परोडा हें काम बेगीनूच सुरू जातलें अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या। गोंय सरकार 10 कोटी चौकन मेत्र सुवात नो डॅव्हलॉपमेंट झोन आरक्षीत करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या। नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यां बरोबर बसका घेतल्या उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंत ते उलयताले।
2: आज पर्यंत आम्ही NDZ मॅनग्रोव्स हे सगळे प्रोटेक्ट करपाक अँड मिश्ती म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची रिवायवल ऑफ मॅनग्रोव्स अँड मॅनग्रोव प्रोटेक्शना खातीर ते खूप आज फंड केंद्र सरकार कडल्यान गावता आणि योग्य तरेन ते फुडें वचपाक जाय म्हणून आम्ही गोंय राज्यांत आज आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ऑलरेडी एक कायदो हाडलेलो आसा की 1/14 जे रायस आसा ते रायस तुम्ही डेव्हलप करू शकना ते एग्रीकल्चराक तुम्ही त्याचो वापर करू शकता। आम्ही सगळे 1/14 आम्ही मॅप केल्ले आसा आणि सर्वे नंबर्स आम्ही पब्लिकाक आता रिलीज करतले की आम्ही आमच्या सेक्शना प्रमाणे आम्ही ते नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आम्ही डिक्लेअर करतले।
0: गोंयांतल्या सरकारी अधिकाऱ्यांक आणि कर्मचाऱ्यांक शक्य असल्यार भौशीक येरादारी कार पुलिंग ऑनलाईन बसका आणि सरकारी वाहनाचो उणो वापर करपाच्या सरकारी सुचोवणी विशीं परिपत्रक सरकारान जारी केला। इंधन बचतीच्या फाटभुंयेर सरकारान हो निर्णय घेतला। आखाती देशांत चलपी गॅराच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इंधन बचत तशेंच पर्यावरणपूरक उर्जेच्या साधनाच्या उपेगेचेर भर दिल्लो। गोंय सरकारान आता सरकारी कर्मचाऱ्यांक इंधनाच्या कमी उपेगाच्या फाटभुंयेर संबंधित परिपत्रक जारी केला। गोंयभर पेट्रोल डिझेल आणि LPG सारख्या गरजेच्या पेट्रोलियम उत्पादनाची फाव त्या प्रमाणात उपलब्धता असा आणि त्यांची पुरवण सुरळीत चालू

संस्था अशा आश्वासन इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपन्यांनी जनतेक दिला. काल जारी केल्ल्या प्रसिद्धीपत्रकान राज्यांतली पुरवठ्याची एकंदर स्थिती स्थिर आनी पुरेशी आसून पुरवठ्याचे सगळे मार्ग तत्परतेन कार्यरत आशिल्ल्याचे तेल कंपन्यांचे गोंयांतले राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के पांडे हांणी म्हळां. गोवा फॉरवर्ड पार्टी येत्या विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींचेर आपले उमेदवार उबी करतली. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकार हांणी मडगांवां ही माहिती दिली. गोवा फॉरवर्ड पार्टीची काल आमसभा बसका जाली. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाय हांचे येजमानके खाला जाल्ले हे बसकेंत वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाली. गोंयांत 19 ते 21 मे ह्या काळांत जगलावणी आनी गडगडा सयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ते प्रमाण खात्यान गोंयांत आज पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज जयपुरांत सांजवेळ 7:30 वरांचेर राजस्थान रॉयल्स लखनौ सुपर जायंट्स आड खेळटलो. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अंकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी इंग्लीश अंकार करपाचे कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. आनीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.

नमस्कार गोवा मगाळकप्यानो परेदा सगळ्यांचे स्वागत. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आणि आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर ह्यांच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे गीत.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: मोगळ्याकपणू सगळ्यांचे परत एकदा स्वागत, नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन। तर अधिक मास जो आता चालू असा त्या महिन्याबद्दल आम्ही जाणून घेताली। ह्या पवित्र काळात भगवान विष्णूचे स्मरण केले होता। जायते भाविक भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम आणि रामायण सारख्या पवित्र ग्रंथांचे पठन करतात। देवळांनी भजन, सत्संग, कीर्तन आणि प्रवचना आयोजित करतात। त्याचप्रमाणे जाका लागून पुराय वातावरण भक्ती आणि आध्यात्मिकतेन भरून होता। मोगळ्याकप्यांनो अधिक महिन्यात दानधर्म आणि गरजूंक मदत करप हे खूप पुण्याचे मानतात। गरीब आणि वंचित घटकांक अन्न, वस्त्र, धन आणि गरजेच्यो वस्तू लोक दान करतात। गोमातेक, सुकण्यांक, जनावरांक तसेच मुक्या प्राण्यांक अन्नदान, वस्तूदान असे अनेक जे बरी कर्म असा ती केली वता आणि दान धर्म केला होता। पारंपारिक रीतीन लग्न कार्या, वास्तुशांत आणि हेर व्हडले जे सुवाळे आध्यात्मिक उदरगतीचे लक्ष केंद्रित करपा खातीर ह्या महिन्यात टाळटात। पुरायभर संसारिक जे सुख असा परस प्रार्थना, भक्ती, आध्यात्मिक चिंतन आणि मनाच्या आत्म्याच्या शुद्धीकरणाचेर असता। आणि ह्या महिन्यात जसो श्रावण मास असता तसोच हो अधिक मासूय मानलो वता आणि आम्ही गोयकरां तशीच पुराय

गौतमी हे देहांचो आवाज तुम्ही निकतोच ऐकलो ह्या गीता खातीर. मोगाळ आयकप्यांनो नमस्कार. गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसा. तुम्ही आयकतात 105.4 MHz FM रेनबो चॅनल. मोगाळ आयकप्यांनो नमस्कार. गोवा कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया संदीप खरे हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

मगळ्याक पेनो हाशिलो संदीप खरे हांचा आवाज नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आणि कार्यावळ निमाणे कडेन व्हरतना ऐकुया सोनू निगम हांचा आवाज ह्या कार्यावळी खातीर.

105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल म्युझिक रिअर्स. 8 जाऊन 16 मिनिटं आणि 21 सेकंड जातात आणि वेळ जाता कातारांच्या कार्यावळीचं. मोगाळ ऐकपनो कातारांच्या कार्यावळीन पहिला आवाज जसिंतो वास हजो.

जॅसिंदो वाझ हाचो आवाज आसलो ह्या कातरांच्या कार्यावळीन तुम्ही ऐकलो. आणि ह्या कार्यावळीन मुखावयलो आवाज आयरन लॉरा लिडिया आणि तमानसिनो हांच्या आवाजांतल्यान हे मुखावयले कातार.

लॉर्ना चिको आणि हांच्या जोडावाजान तुम्ही हे कातार आयकले कातारांचे ह्या कार्यावळीन आणि ही कार्यावळ मुखार व्हरतना आग्नेलोची डिसोझा गायता हे गीत.

मग काय की पण तुम्ही ऐकलो आग्नेलो जी डिसोजाचा आवाज ह्या कातऱ्या खातीर आणि आता कातऱ्यांच्या करेवरून घ्या एक लहानसा ब्रेक.

0: ओस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटो घेतलो. 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक आनी भारतात 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपाचे आवाहन केले. आयज भारत नॉर्डिक शिखर सभेत प्रधानमंत्री मोदी जातले वांटेकार. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांका सादर केलो. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपरकिंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हाराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ओस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटो घेतलो. युवराज हाकोन आनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोरे हांणी लेगीत ह्या शिखर सभेत वांटो घेतिल्लो. शिखर सभेक संबोधीत करतना प्रधानमंत्री मोदी हांणी व्यापार आनी अर्थीक भागीदारी करार म्हळ्यार टेपा चालीक लागले उपरांत द्विपक्षीय व्यापार आनी गुंतवणुकीन वाड जाल्ल्याची तोखणाय केली. दोनूय वटांच्या भागधारकांनी टेपा खाल्या 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक मोख साध्य करपा खातीर आनी भारतात 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपा खातीर यत्न करचे अशें तांणी सांगलें. भारतात ब्लू इकॉनॉमी, जहाज बांदावळ, नवीकरणीय उर्जा, भलायकी तंत्रज्ञान, खनिज आनी स्टार्टअप अशा मुखेल क्षेत्रांनी चड गुंतवणूक करपाक प्रधानमंत्री मोदी हांणी नॉर्वेक उर्बा दिली. मजगती तंत्रज्ञान, नवीकरणीय उर्जा, संरक्षण, व्यापार ह्या मळार नॉर्डिक राष्ट्रांकडेन भारताची रणनीती भागीदारी घटमूट करपाचो हेत आशिल्ल्या आयज ओस्लो हांगा जावपी 3रा भारत नॉर्डिक शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावपाचे आसात. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल काल संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांका सादर केलो. न्यायाधीश कायदो 1968 अंतर्गत आशिल्ल्या कायदेशीर गरजांप्रमाण हो अहवाल सादर केला. हो अहवाल वेळार संसदेच्या दोनूय सभाघरांनी मांडटले. लोकसभा अध्यक्षांनी फाटल्या वर्सा 12 ऑगस्टाक हे समितीची स्थापणूक केल्ली. न्यायाधीश चौकशी समितीचे प्रिसायडिंग ऑफिसर आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बी.व्ही. आचार्य हांणी हो न्यायाधीश चौकशी समितीचो अहवाल बिर्ला हांका सादर केला. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताचे आरजी कार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलाचे आदले प्राचार्य संदीप घोष हांचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशा उपरांत आनी सीबीआयन केल्ल्या चौकशे उपरांत ही कारवाय जाल्या. संदीप घोषाचेर वैजकी महाविद्यालयातल्यान खरेदी संबंधित गजालींनी अर्थीक अनियमितताय केल्ल्याचो आरोप आसा. ह्या प्रकरणात आनीक 3 संस्थांची लेगीत चौकशी सुरू आसा. सीबीआयन भ्रष्टाचार आनी गुन्यांवकारी कटाच्या आरोपात केस नोंद केल्या. जागतिक आव्हानां आनी अनिश्चितताय आसून लेगीत भारत वेगान प्रगती करता अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी म्हळां. नवी दिल्लींत भारत व्यापार महोत्सवाच्या वेबसायटीचें उक्तावण करतना ते उलयताले. उमेद केन्नाच उणी करूंक दिवची न्हय आनी सगळ्यांनी काम करत रावचें हाचेर तांणी भर दिलो. विकसीत भारत 2047 ध्येय साध्य करपाच्या दिकेन भारतातले उद्देग, व्यापारी समुदाय आनी लोकां मदीं इतलो उत्साह आसा की जगांतली खयचीच शक्त भारताक थांबूंक शकना असे त्यांनी सांगले.
1: भारत का बना हुआ सामान भारत से

0: देवी सेवाएं और अधिक तेजी से आगे बढ़े। हम संतुष्ट ना हो कि हम विश्व की सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है, कभी संतुष्ट ना हो और आगे बढ़ा छलांग लेने की सोच और क्या कर सकते हैं उसके लिए पूरे समय हमें सोचते रहना पड़ेगा, काम करते रहना पड़ेगा, नई चीजों को आगे लेके जाना पड़ेगा।
1: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी काल छत्तीसगड भेटे वेळार बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात भौशीक सेवा केंद्राचे उक्तावण केले। ह्या केंद्राक आदिवासी फुडारी आणि सुटके जुजारी हुतात्मा वीर गुंडाधूर हांचे नाव दिले असा। सीआरपीएफ सुरक्षा शिबिराच्या आवारात भौशीक सेवा केंद्र स्थापन केला। मंत्री शहा हांणी म्हळे की फुडल्या 1.5 वर्सांमदी बस्तरातल्या सुमार 200 सुरक्षा कॅम्पापैकी 70 कॅम्पाचे अशाच सेवा केंद्रांनी रुपांतरीत करतले। या केंद्रावरवी बँकिंग सुविधा, आधार सेवा, रेशन कार्ड, कौशल्य प्रशिक्षण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांचं लाभ मिळतलो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जगदलपुरात केंद्रीय विभागीय मंडळाचे बसकेचे अध्यक्षपद सांभाळले। छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातले मुखेलमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हे बसकेक हजर रावपाचे असात। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आता मुखावेलो खबरो। केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल शेतकार, व्यापारी आणि कृषी क्षेत्रातल्या भागधारकांखातीर प्रक्रिया सोप्यो करपाच्या उद्देशान केल्ल्या जायत्या व्हड सुधारणा उपक्रमांचो आढावो घेतलो। ह्या बसकेत कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयाचे सचिव अतिशचंद्र हांणी केंद्रीय कृषी मंत्र्यांक मंत्रालया वतीन लागू केल्ल्या वेगवेगळ्या सुधारणांविशी आणि फुडल्या काळात येवपी सुधारणा उपक्रमांविशी खोलायेन माहिती दिली। कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला की चालू महिन्याच्या 15 तारखेमेरेन गिमाच्या पिकांखाला आशिल्ल्या क्षेत्राची वाढ जाऊन ते 83 लाख हेक्टरा परस चढ झाला। मंत्रालयान म्हणा की फाटल्या वर्षाच्या याच काळाच्या तुळेत गिमाच्या पिकांच्या क्षेत्रात 3 लाख हेक्टरा परस चढ मोलाची वाढ जाल्ली पळोवपाक मेळ्या। तांणी सांगला की 31 लाख हेक्टर क्षेत्राचेर भाताची पेरणी जाली जाल्यार 24 लाख हेक्टरा परस चढ क्षेत्राचेर कडधान्याची लागवड झाल्या। मंत्रालयान मुखार सांगला की 16 लाख हेक्टरा परस चढ क्षेत्र श्री अन्न आणि भरड धान्यांच्या लागवडीखाला आयला, जे फाटल्या वर्षाच्या याच काळा परस सुमार 1 लाख हेक्टर चड असा। तेच वांगडा तेलबियांखाला आशिल्ले शेती क्षेत्र 11 लाख हेक्टरा परस चड नोंद झाला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात ह्या देशांच्या फुडाऱ्यांच्या विनवणेप्रमाण इराणाचेर लष्करी हल्लो तात्पुरतो स्थगीत केला असे सांगला। युद्धविराम करपाखातीर गंभीर वाटाघाटी सुरू असात, हाका लागून लष्करी हल्ले फुडे धुकल्ल्यात हे ट्रम्प हांणी नदरेक हाडले। अमेरिका आणि मध्य उदेंतातल्या राष्ट्रांक मान्य आशिल्ली कबलात बेगीन जावंक शकता असो विश्वास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी उक्तायलो। आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयल्या। हैदराबादाक आता 16 गुण मेळ्यात आणि पंगडान प्ले ऑफात सुवात मेळयली। गुजरात टायटन्स लेगीत निमाण्या चारात पावल्या जाल्यार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून प्ले ऑफात पात्रताय मेळयल्या। आयज ह्या सर्तीत जयपुरात सांजे 7:30 वरांचेर राजस्थान रॉयल्स पंगड लखनौ सुपर जायंट्सा आड खेळटलो। भारतीय हवामान खात्यान आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उष्णतेच्या ल्हाराचं ऑरेंज अलर्ट जारी केला। हरियाणा, चंडीगड, मराठवाडा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि विदर्भातही उष्णतेची ल्हार येऊची शक्यता असा। तेच वांगडा राजस्थान, विदर्भ आणि अस्तंत उत्तर प्रदेशात रातीचे तापमान वाढपाचं अदमास असा। आज दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आणि ओडिशात उष्ण आणि दमट हवामान असपाची शक्यता असा। आयएमडीन आज अंदमान आणि निकोबार जुळे, केरळ, माहे, लक्षद्वीप, ईशान्य भारताचे काय वाठार, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल हांगा व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। आंध्र

प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, माहे, कोंकण, गोय आणि मध्य महाराष्ट्रात लेगीत जगलां आणि खर वाऱ्यासयत गडगड मारपाची शक्यताय आसा, अशें आयएमडीन सांगलां. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सा, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आणि कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब, तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तीनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून अशी आसा. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत घेतलो वांटो. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां सादर केलो. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयली. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हारांचो ऑरेंज अलर्ट केलो जारी. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

105.4 मेघाट्साचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. तुमच्या सांगाताक असली आमची कातारांची कार्यावळ आणि कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया कार्मरोड हांच्या आवाजातल्यान हे गीत.

बंद कर असले बंद कर अस किते नाचतात आमच्या आल्यानात काय बरे मांडो वाजूया.

आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल तुमच्या सांगाताक साथ 9:02 आणि 48 सेकंद जातात. वेळ जाता सदाबहार ह्या हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीचो. मोगळ एकब्यानू सदाबहार ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमच्या सांगाताक आसा. आणि पहिल्या सुवातेर ऐकूया किशोर कुमार लता मंगेशकर हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर.

आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले कत्ती पतंग ह्या फिल्मातले हे गीत आनंद बक्षी हांची रचना, किशोर कुमार लता मंगेशकर हांचो आवाज कटी पतंग ह्या फिल्मातले हे गीत तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान

रूठा ना करो ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी आशा भोसले हांचा आवाज सी रामचंद्र हांणी संगीतबद्ध केल्ले आनी हसरत जयपुरी हांची ही रचना रूठा ना करो ह्या फिल्मा खातीर.

रुठा ना करू ह्या फिल्मातले हेगी दशिले मोहम्मद रफी, आशा भोसले हांचो आवाज, सी रामचंद्र हांणी संगीतबद्ध केल्ले, आनी हसरत जयपुरी हांची रचना तुमी आयकली. सदाबहार ह्या हिंदी फिल्मांच्या कार्यावळीन मोगाळकपणो कार्यावळीन मुखावयले गीत लता मंगेशकर, मोहम्मद रफी हांचो आवाज तुमच्या खातीर.

हिम्मत ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हांच्या आवाजांतल्यान. लक्ष्मीकांत प्यारेलाल हांची ही हांणी संगीतबद्ध केल्ले आणि आनंद बक्षी हांची रचना तुम्ही आयकली. नितीच ह्या गीता खातीर मोगाळकप्यानो तुमच्या मुखार मुखावयले गीत आनंद ह्या फिल्मातले मुकेश हांणी गायल्ले आणि सलील चौधरी हांणी संगीतबद्ध केल्ले. योगेश हांची रचना तुमच्या खातीर खंयचें गीत ते तुमकां कळटलेच आणि खंयच्या फिल्मातले गीत हे परत एकदा तुम्ही याद करून तुम्ही गॅस करपाक जाय. आणि तुमच्या खातीर हे लोकप्रिय असे फेमस गीत आणि मोगळ असे गीत सदाबहार ह्या कार्यावळींतल्यान.

तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगत कसा तुमची आमची आवडीची कार्यावळ सदाबहार जिथून आम्ही ऐकतात सदाबहार आणि आमच्या मना काळजान सदा ताजी असलेली गीता आणि कार्यावळीन परईदा सगळ्यांचे स्वागत करीत आता ऐकूया आशा भोसले मोहम्मद रफी हांचो आवाज ह्या गीता खातीर. सुहाना सफर ह्या फिल्मातले हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले आणि आनंद बक्षी हांची ही रचना.

0: रातो का राज आहे हा फिल्मातले हे गीत आशा भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकला, आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले आणि मजरो हांची ही रचना. सदाबहार कार्यावळीन मुखावेले गीत लता मंगेशकर महेंद्र कपूर हांच्या आवाजातल्यान.
1: अरे गोपी, क्यों ठाकुर के पैसों का नाश करते हो? हम जो हैं दोनों उत्तम कलाकार, भूल गए?
0: गोपी हा फिल्मातले हे गीत कल्याणजी आनंदजी हांणी संगीतबद्ध केल्ले आणि हांची रचना जी आसा ती रजिंदर किशन हांणी केल्ली आसा. गोपी हा फिल्मातले गीत लता मंगेशकर महेंद्र कपूर हांच्या आवाजातल्यान.

0: मग रकप्यांनो सदाबहार ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आणि कार्यावळीन मुखावले गीत किशोर कुमार आशा भोसले यांच्या आवाजातल्यान.
1: अरे जल गई जल

0: मोगळाकेपणाचं सदाबहार ही कार्यवळ तुमच्या सांगता कसा तुम्ही नुकतेच ऐकले किशोर कुमार आशा भोसले हांच्या आवाजातल्यान गीत दर्पण ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले. लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले आनी आनंद बक्षी हांची ही रचना आशिल्ली. सदाबहार कार्यावळ मुखार व्हरतना आनी निमाणे कडेन वयतना आयकुया लता मंगेशकर महेंद्र कपूर हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर.
1: अरे जल गई जल

गोपी हा फिल्मातले हे गीत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातल्यान कल्याणजी आनंदजी हाणी संगीतबद्ध केल्ले आणि रजिंदर कृष्ण हाणी बरयल्ले हे गीत तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यावळीन निमाणे कडेन वितना.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: नमस्कार, 105 अंश 4 मेघाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो चॅनल। 10:11 होत आहेत आणि वेळ होतोय मराठी संगीताच्या कार्यक्रमाचा। नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात FM रेनबो चॅनल आणि वेळ होतोय मराठी संगीताच्या कार्यक्रमाचा। चला तर मग आजच्या या सांगीतिक सफरीची सुरुवात करूया विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन। ऐकूया मनाला शांतता देणारं आणि सुरांचा अभिषेक करणारं गाणं शंकर महादेवन यांच्या आवाजात सूर निरागस हो।

सुरांचा हा निरागसपणा थेट मनाचा ठाव घेऊन गेला. पण मंडळी जिथे सूर असतात तिथे प्रेम कसं बरं मागे राहील? आणि प्रेमाचा व्याकुळतेचा विचार केला की डोळ्यांसमोर उभी राहते ती फक्त एकच, राधा, जी कान्हाच्या प्रेमात पडलेली असते, त्याच्या प्रेमात वाहून गेलेली असते. जेव्हा प्रेम शब्दात सांगता येत नाही तेव्हा डोळ्यातून वाहतं, अशीच कान्हाच्या बासरीच्या सुरावर वेडी झालेली राधा आज आपल्या आज व्यक्त होत आहे. राधा ही पावरी ह्या गाण्यातून.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलत. राधा कृष्णा म्हटल्यावर आठवते ती त्यांची रासलीला आणि त्याचबरोबर आकाशात मंद पसरलेलं चांदणं. आणि याच आठवणींना उजाळा देत पुढे जाताना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात चांदणे शिंपित जाशी हे गीत तुमच्यासाठी.

श्रोतेहो, आशा भोसले यांचा आवाज तुम्ही नुकताच ऐकलात या गाण्यासाठी. प्रेमाची पहिली पायरी कोणती सांगा बरं, ती म्हणजे नकळत समोरच्याला पाहून गालातल्या गालात हसणं आणि कोणीतरी पाहतंय हे कळल्यावर लाजून नजर खाली करणं. हाच लाजण्याचा आणि हसण्याचा खेळ शब्दात गुंफलाय पुढच्या गाण्यात. ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांच्या

मंगेश पाडगावकर यांची ही रचना होती, हृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज. मराठी संगीताचा कार्यक्रम पुढे नेत असताना ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना, ज्या गीताला गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेलं आहे आणि हल्लीच आलेला चित्रपट बालगंधर्व या चित्रपटातील हे नाट्यसंगीत नाटक मानापमान या नाटकातील नाट्यसंगीत आहे आणि राहुल देशपांडे यांच्या स्वरात हे गीत ऐकूया मराठी संगीताच्या या कार्यक्रमात.

नाट्य संगीत म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती नभंगणातील एक दैदिप्यमान अढळ नवरी, म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके बालगंधर्व. बालगंधर्वांच्या गळ्यातील ती दैवी तान आणि मानअपमान नाटकातलं हे गाणं आजही तेवढंच अजरामर आहे. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

श्रोते हो सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलात मराठी संगीताच्या कार्यक्रमात. लाजणं हसणं सगळं अगदी कसं प्रेमात पडल्यावर सहज उमटतं. प्रेमात पडल्यावर माणसाच्या मनाची अवस्था काही वेगळीच असते. निर्णय घेताच येत नाही, हो म्हणू की नाही, जाऊ की नको, अगदी गोंधळ गोंधळ असतो. कधी मन तळ्यात असतं तर कधी मळ्यात. ऐकूया शैलेश यांच्या आवाजात हे गीत.

श्रोतेहो, मराठी संगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात. मराठी संगीत म्हटलं की भावना, प्रेम व्यक्त करण्याचं एक सर्वोत्तम माध्यम असं म्हटलं जातं. प्रेम जे शब्दात सांगता येत नाही पण गाण्यातून थेट काळजाला भिडतं. त्यात जर ती प्रेयसी असेल, सखी असेल, तिच्यासाठी मनात असलेली भावना व्यक्त कशी करायची, तिच्यापर्यंत कशी पोचवायची, तिच्या सौंदर्याचं वर्णन कसं करायचं, हे देखील मराठी संगीत आपल्याला सांगून जातं. पुढे जाताना ऐकूया हे गीत तुमच्यासाठी.

सलील कुलकर्णी यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलत मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि याबरोबर आपला मराठी संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.

0: आकाशवाणी पणजी आलतीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो।
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710।
1: नंबर परतून एक फावट 7020672710। ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com। अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024।
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे।
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात।
3: आकाशवाणी।

FM रेनबोची वितरावणी तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जावन 7 मिनटां आणि 30 सेकंद जातात. FM रेनबोची वितरावणी घेवन येता सुगम संगीत. आणि ही कार्यावळ सुरू करतना आमच्या गोंयचें गीत गायतात सिद्धनाथ भुयाव.

उलो, तुझो रे आयकून. अंतरा भिडे हांच्या लेखणींतल्यान साकारिल्लें हें गीत. डॉक्टर साईश देशपांडे हांचोच आवाज, तांचेच संगीत. क्विनी फेर्नांदीश हांच्या जोडा आवाजान. एफ एम रेनबोच्या वितरावणींत सुगम संगीताची ही कार्यावळ आतां फुडें व्हरतना गजानन मेस्त गायतात मोगाचें गीत.

उषा आमोणकार, तुम्ही ऐकले डॉक्टर गोविंद नाईक हांचे गीत संगीतकार आशिल्ले अजित करकडे एफ एम रेनबोच्या वितरावणी. तुम्ही ऐकली सुगम संगीताची ही कार्यावळ एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर. तुम्ही ऐकतात तुमच्याच आवडीच्यो आमच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या ऐकप्याक आमी याद करून दिता कार्यावळींची रुपरेषा तुमकां आयकपाक मेळटली 12:05 दिल्ली केंद्रा वयल्यान. आमी सहक्षेपीत केल्या उपरांत इंग्लिशींतल्यान खबरो.

FM रेनबो ची मित्रांनो 105.4 मेगाहर्ट्झ यांचे तुम्ही ऐकत आहात तुमच्याच आवडीचे होयो तरी एक वार करा होई 12 वाजे जाऊन 10 मिनिटं झाल्यात ओळख करून घेऊया ह्या उपरांत मित्रांनो 75 एक वार करा यांचे तालथरात फिल्मी संगीताचे कार्यावळींची ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:15 एकवर जाऊन 5 मिनिटांची असतली कातारा दोनाक भावगीत पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 जाऊन पहिल्या सुवातेर जोक बॉक्स 3 रिदम अँड ब्लूज 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ असतली आणि 5:10 रॉक ऑन आयकपेनो पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी जाल्या उपरांत सांजवेच्या प्रसारणात 5:35 जाऊन परतून एकदा तुमच्याच आवडीच्यो तरेकवार कार्यावळी शास्त्रीय संगीत सुरवेक उस्ताद आमिर खान जे गायन त्यांनी गायलो राग हंसध्वनी 5:05 रेनबो सांज

सातवड्या धावांचे हॅलो चित्ररंजन, तर आठांक कातारा 8:30 सदाबहार न्यूज 8 हे खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्या उपरांत 9:15 सा पश्चिम मौसमी सुरवेक ट्युजडे ट्विस्ट 10:05 द कंट्री म्युझिक आर आणि 11:10 निमणे कार्यावळ हार्ट टू हार्ट आयकपेनो एफएम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हा सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन.

प्रेमकथन बेंगूची मित्रा फुडें व्हरतना तुमच्याच आवडीचे आमचे आकाशवाणीचे म्हादय चॅनल आणि ह्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींची थोड्या भितर वळख तुमकां करून दिता. ह्या खिणाक म्हादय चॅनलाचेर सुरू जाल्या घरकुल कार्यावळ. आता तिनं काय करावं? नलिनी रेगे हांणी सादर केली कथा आम्ही वितरायतात, तशेंच विद्या घैसास हांणी सादर केल्यो कविता. लेट्स स्पिन इट. इशरक शेख हांणी सादर केली कार्यावळ 5:30 इंग्लिशींतल्या युवाणींत. चावडेर कार्यावळ 7:30 घेवन येता कुत्र्या माजराक करपाचे प्रथम उपचार आणि वॅक्सिनाचे म्हत्व. डॉ राजेंद्र प्रभुगांवकार हांचे उलोवप. गेम्स ऑफ एस्टेयर्स मारिया द लुट्स रॉड्रिक्स हांणी सादर केली ही कार्यावळ इंग्लिशींतल्या कार्यावळींत 8:30. दिल्ली केंद्रावेल्यान 9:15 सावन कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. पहिल्या सुवातेर स्पॉटलायट, 9:30 मनी टॉक आनी 9:45 मंथन. तुमच्याच मागणे वेल्यान गोंयची लारां रातच्या 10:00 आयकपेनो म्हादय चॅनलावेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो तरेकवार अश्यो कार्यावळी तुमी आयकली. कार्यावळींची हिरूपरेषा.

सोधण्यात तुमका सगळ्यांक माई मोगाचो योगार. तालधरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. सोनू निगम आणि सुनिधी चौहान खेल फिल्मात.

0: देशाखाला पत्थर के फूल या फिल्मा खातीर तुम्ही ऐकले हे गीत. तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन 12:30 आता जायत आयल्यात ऐकपाक रावात मुखेल खबरो आणि परतून एकदा चित्ररंजन.
1: हाँ नयन आडारकार म्हणजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर ठरिल्ल्या आकाशवाणी अनु 90 वर्षां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटीच 48 वर्षांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हांव म्हज्यो खोस बरीत शुभेच्छा प्रकटायतां.

0: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयल्ली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणावया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. पेट्रोल आनी डिझेलाचे दर आयज सुमार प्रती लिटर 90 पैशांनी वाडल्यात. सप्तका परस उण्या काळांत ही दुसरी वाड आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम हांचे कडेन जाल्ल्या भेटीन दोनूय देशांमदलो संरक्षण सहकार आनीक घटमूट करपाची भारताची वचनबद्धताय आसा अशें म्हणला. चेन्नय उपनगरांतल्या रेल्वे नेटवर्काक चालना दिवपा खातीर अरक्कोनम चेंगलपट्टू दुपट्टीकरण प्रकल्पा खातीर भारतीय रेल्वेन 993 कोटी रुपयांची मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटेकार जाल्ले. 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक आनी भारतांत 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपाचें आवाहन तांणी केलां. आयज भारत नॉर्डीक शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटेकार जातले. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताच्या आर्जिकार मेडिकल कॉलेजीचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांका सादर केला. संस्कार भारती संस्थेवतीन 22 ते 24 मे मजगती नागेशी बांदोडा

हांगा त्रिराज्य सांस्कृतीक संगम कलाकार परिशद आनी प्रशिक्षण वर्ग आयोजीत केला. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आर्यन्यू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम हांचा आवाज तुम्ही ऐकतात. पत्थर के फूल या फिल्मा खातीर राम लक्ष्मण हांचे संगीत.

एफ एम रेनबोचे वितरावणी आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 12 वरां जाऊन 46 मिनटं झाल्यात. तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन. कार्यावळ फुडें व्हरतना राम लक्ष्मण हांणी संगीतबद्ध केल्लें असद भोपाली हांचें हें गीत. 1989 वर्सा हीट थारिल्ल्या मैने प्यार किया फिल्मांतलें हें गीत.

गीतकार आनंद बक्षे, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. रास्ते प्यार के कार्यावळीतले हे निमाणे गीत ह्याच फिल्मातले लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा जोडावाज.

तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचे गायक चित्ररंजन रास्ते प्यार के लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम ह्यांनी गायल्या या गीता वांगडा सोपता ही कार्यावळ एफ एम रेनबोची वितरवणी एक वर जायत आयला दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्ष

0: con votan tot leguna medina.
1: रेन कोष्टांचो हो आवाज ताणें गायले वावराडी आमी हें लोकांगीत एफ एम रेनबोचे वितरावणी 12:21 जातात. आयकपाक रावात मुखेल खबरो. परतून एकदां कातारां आयकत रावात एफ एम रेनबो.

जाळाय पण तू असले म्हणतोच म्हजे काळीज कशीन भोगता बल या संवसारांतली तूच म्हजी क्रेस्त काय पण

नमस्कार रसिक, श्रोते हो एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. 2 वाजतायत, सादर करीत आहोत भावगीतांचा हा कार्यक्रम.

भावगीतांचा हा कार्यक्रम सुरुवातीला ही होते. निळा निसर्ग निसर्ग या संग्रहासाठी ही रचना, संगीत डॉक्टर राहुल देशपांडे यांचं. कार्यक्रमात यानंतर पद्मजा फेणाणी जोगळेकर ऐकूया. इंदिरा संत यांची ही रचना, गिरीश जोशी यांचं संगीत. रंग बावरा श्रावण या संग्रहासाठी

पद्मजा भिणाणी जोगळेकर यांचा हा स्वर श्रोतेहो इंदिरा संत यांची ही रचना आपण ऐकलीत. गिरीश जोशी यांचं संगीत. रंगबावरा श्रावण या संग्रहासाठी ही रचना होती. आपण ऐकत आहात FM रेनबोच्या प्रसारणात भावगीतांचा हा कार्यक्रम आणि यानंतरचं गीत काही क्षणातच.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.
3: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
4: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
5: 2 ते 2:30 या वेळेत
6: हा छंद जीवाला लावी पिसे.
3: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
4: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
5: FM रेनबो,
4: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10 मिनिटांनी
1: अगदी रोज

श्रोते हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत भावगीतांच्या कार्यक्रमात. गीतकार प्रवीण दवणे ऐकूया. श्रीधर फडके यांचं संगीत आणि स्वर लीलाव या संग्रहासाठी.

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल.

प्रवीण दवणे यांचं हे गीत, श्रीधर फडके यांचं संगीत आणि स्वर, श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी साधना सरगम हे लावण्य चांदण्याचं

साधना सरगम यांचा हा स्वर लावण्य चांदण्याचे श्रोतेहो भावगीतांच्या कार्यक्रमात हे शेवटचं गीत आपण ऐकत आहात. आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम एफएम रेनबोच्या प्रसारणात. 2:30 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशिला ओरिनाच्या साथीनं. यानंतर पश्चिमी संगीत. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफएम रेनबो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. पेट्रोल आनी डिझेलाचे दर आयज सुमार प्रती लिटर 90 पयशांनी वाडल्यात. सप्तका परस उण्या काळांत ही दुसरी वाड आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटेकार जाल्ले. 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक आनी भारतांत 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपाचे तांणी आवाहन दिलां. आयज भारत नॉर्डिक शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटेकार जातले. 18 खण पट्ट्यांचो लिलाव आनी वर्साक 19 दशलक्ष टन उत्पादन क्षमता तयार जाल्ल्यान गोंयच्या खण क्षेत्रांत परतून एक फावट गती मेळपाक लागल्या अशें मुखेलमंत्र्यांनी नदरेक हाडलां. नगराध्यक्ष रोहित मोंचरात हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेंत सीसीपीन 2026-27 वित्तीय वर्साच्या प्रस्तावीत अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या. गोंयांत 19 ते 21 मे ह्या काळांत जगलावणी आनी गडगडाटासयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. गोवा फॉरवर्ड पार्टी येत्या विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींचेर आपले उमेदवार उबे करतली. संस्कार भारती संस्थे वतीन 22 ते 24 मे मजगती नागेशी बांदोडा हांगा त्रिराज्य सांस्कृतीक संगम कलाकार परिशद आनी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पायपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेवूय बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो

0: ही पावर येता गेलच्या अंडरग्राउंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे.
1: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जोडलेलो दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.

आकाशवाणी पणजी एफएम रेनबो सेवेतल्यो कार्यावळी ये प्रमाण आसात. कार्यावळीची रूपरेषा सांगून जाल्या उपरांत 5:35 येर आयकुपाक रावात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत आज उस्ताद आमीर खां हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटलें. आपल्या गायनांत ते सादर करतले राग हंसध्वनी. रेनबो सांज कार्यावळ 5:15 तुमची आवडटी गीतां मागयात. 7:10 हॅलो चित्ररंजन कार्यावळींत या फोन इन कार्यावळींत फोन करपाक विसरू नाकात आमकां 7:10. आठ वरांचेर कातारां जाल्यार 8:30 गीतां सदाबहार. नवरा 15 ट्यूजडे ट्विस्ट. 10:05 आयकुपाक रावात कार्यावळ द कंट्री म्युझिक आर. 11:10 कार्यावळ हार्ट टू हार्ट. तर ही आशिल्ली रुपरेषा आमच्या एफएम रेनबो 7 मित्रांच्या मुखेल अशा कार्यावळींची. एफएम रेनबोच्या कार्यावळी तुम्ही सकाळी 6 ते सांजेच्या 12:05 मेरेन ऐकू येता. 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो. काय किनातच ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसार भर
1: हय पुराय संसार भर

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आम्ही ऐकले उस्ताद आमिर खानचे गायन. आपल्या गायनात त्यांनी सादर केलो राग हंसध्वनी. इथल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता. बरोबर सवराचेर आयकुपाक रवात. हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान.

अमिताभ भट्टाचार्य हांच्या आवाजातले हे गीत आम्ही ऐकले. कार्यावळ असा रेनबो सांज आणि कार्यावळी ती आखिणाक ऐकूया श्रीनिधी घाटडे आणि प्रेम कोतवाल हांचं जोडस्वर.

105 अवचार मेगा हर्ट्ज एफ एम रेनबो, तुमी आयकतात कार्यावळी रेनबो सांज. एक बायनो, आज जर आमकां बरोवपाक वाज आयलो जाल्यार आमी ऑटो टॅक्स्ट, ऑडियो टॅक्स्ट, AI अशी खुबशी फिचर्स आमच्या सेवेक हजर आसात. पूण सुरवातीच्या काळांत जें टायप करपाचें काम आशिल्लें तें काम आशिल्लें टायप रायटराचें. सी शोल्स ह्या अमेरिकन नागरिकान जाणी पयलो टायप रायटर तयार केलो आनी क्वर्टी किबोर्डूय. तांकां हँड टायपरायटरचो जनक म्हणून वळखतात. भारतांत पयलो टायपरायटर तयार करपी कंपनी गोदरेज अँड बॉयस 1955 वर्सा.

0: हे संबंदान उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले,
1: एफटा कंट्रीज से भारत में अगले 15 वर्षों में 100 बिलियन डॉलर इन्वेस्टमेंट और 1 मिलियन जॉब्स क्रिएट करने का लक्ष्य है। ये एम्बिशियस टारगेट है लेकिन अचीवेबल है, और भारत में आपके इन्वेस्टमेंट को आउटकम्स में बदलना, मैं आपको विश्वास से कहता हूं, ये हमारी गारंटी है।
0: मनशाच्या जिविताची आणि भौशीक सुरक्षेची राखण करपाक सर्वोच्च न्यायालयान पयलेच खेपे कुपोषण मरण येवपी वा धोकादायक आशिल्ल्या भटक्या सुण्यांक इच्छामरण दिवपाक मान्यताय दिल्या। न्यायाधीश विक्रमनाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NNV अंजारिया हांचो समावेश आशिल्ल्या या खंडपीठान देशभरान वाढत आशिल्ल्या भटक्या सुण्यांच्या आंकड्याचेर आळाबंदा हाडपाच्या हेतान जायते निर्देश जारी केल्यात। ज्या वाठारांनी भटक्या सुण्यांचो आंकडो भिरांकूळ पावण्यार पावला आणि सुण्यांनी हल्लो केल्यान भौशीक सुरक्षेक धोको निर्माण झाला अशा वाठारांनी नगरपालिका महामंडळा या निर्देशाचो आधार घेऊंक शकता अशें खंडपीठान सांगला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आयज दक्षिण कोरियातल्या सेऊल शारान 3 दिसांचे अधिकृत भेटीर गेल्यात। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले,
2: This visit is particularly significant as it serves as a major milestone that showcases the depth of our bilateral relations. We are delighted that during your recent visit to India, this partnership was upgraded to a strategic partnership. I am confident that our discussions will further strengthen our defense and security cooperation and pave the way for new avenues of collaboration in the years to come.
0: भारत आणि दक्षिण कोरिया या देशांमधी संरक्षण सहकार्य आणि रणनीती भागीदारी आणि घटपूट करप हो या भेटीचो हेत असा। पयली CAPF DRG जवान आणि छत्तीसगड पोलीस वाठाराची सुरक्षितताय निश्चित करताले, पूण आता बस्तर नक्सलमुक्त जाल्ल्यान 200 शिबिरातल्यान सुमार 70 शिबिराचे वीर शहीद गुंडादूर सेवा डेरा अशे रुपांतर करपाचे थारायल्याची माहिती केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी दिल्या। हे रुपांतर करून बस्तारातल्या दरेका आदिवासी भाव भयणीक सरकारी सुविधा दिवप व मुखेल हेत आशिल्ल्याचे घरमंत्र्यांनी सांगला। भारत बांगलादेशाचो दुसरो व्हडलो वेपारी भागीदार झाला आणि अमेरिकेक कायशा अंतरान फाटी सोडला। बांगलादेश सांख्यिकी ब्युरोच्या ताज्या आकड्याप्रमाण फेब्रुवारीन बांगलादेशाच्या वट्ट वेपारान भारताचो वाटो 8.47% असून ताचे मोल 123.28 अब्ज टाका आशिल्ले। अमेरिकेच्या 8.46% वाट्यापरस हे आकडे मात्शे चड असा, ज्याचे मोल 123.17 अब्ज टाका आशिल्ले। आता ही एक कळवणी, आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात। उमेदवार पदवीधर आसप गरजेचे आसा, तांची पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची आनी हे अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2024 अशी आसा। कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश आणकार करपाचे कसब तांचे कडेन आसपाक जाय। प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय। इत्सुक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आणि ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांका सादर करचो। हवामान, भारतीय हवामान खात्यान फुडले 3 दिसां खातीर राजधानी दिल्लीन उष्णतायेच्या ल्हारांचो येलो अलर्ट जारी केला। IMD म्हणण्याप्रमाण शाराच्या कांय वाठारांनी खर उष्णताय येवपाची शक्यताय आसा। इतले मजगती बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, तामिळनाडू, माहे, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, पुडुचेरी, अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर व्हड पावस पडपाची शक्यताय आसा। खेळ, IPL क्रिकेट सर्तीन आयज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या पंगडांमदी खेळ जातलो आणि हो खेळ जयपुरात सांज वेळार 7:30 वरांचेर खेळटले। इतल्यान हे खबरापत्र सोपले। आमचे मुखावयले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर। नमस्कार।

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकत आहात कार्यावळ रेनबो सांस। वरद तारी हांचो स्वर या खिणाक तुमकां ऐकूंक दिता अंतरा भिडे हांची ही रचना आनी डॉ साईश देशपांडे हांचे संगीत।

मग एक पेनो कॉम्प्युटर म्हटलं की महत्वाचा भागात भितर एक आयलो तो त्याचा माऊस. आता आयचो जर तुम्ही माऊसाचा शेप पळयत जाल्यार तो आमच्या एकंदरीत आमच्या हाताच्या सायझीक जसो मावतलो तसो ताचो शेप आसा. पूण सुरवातीच्या काळांत जेन्ना माऊस लॉन्च जाल्लो तेन्ना ताचो जो आकार आशिल्लो तो आयताकृत आनी लाकडाचो आशिल्लो. 1964 वर्सा डॉग्लस एंगलबर्ट हांणी कॉम्प्युटराच्या माऊसचो सोद लायिल्लो. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही आयकतात रेनबो सांस.

105 मेगा हर्ट्ज एफ एम रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. मग एक पण युट्यूबाचेर पहिलो व्हिडिओ अपलोड झाला 24 एप्रिल 2005 दिसा. युट्यूबचे सहसंस्थापक जावेद करीम हांणी तो व्हिडिओ अपलोड केल्लो.

नमस्कार, हांव अक्षता. स्टील उत्पादन करपाक भारताचो संवसारीक पांवड्याचेर दुसरो क्रमांक लागता, जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो, अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोवा फॉरवर्ड पार्टी येता त्या विधानसभा वेंचणुकेन 12 ते 15 सुवातींनी वेंचणूक लढयतले. पणजी महापालिकेन 2024-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थिक संकल्पाक मान्यताय दिल्या. ऑटिझम आशिल्ल्या भुरग्यां खातीर पणजे एक खाशेले केंद्र उबारपाचो विचार आसा, अशी माहिती पणजे महापालिकेचे आयुक्त क्लेन मदेरा हांणी दिल्या. जनगणना 2027 पयलो पावणो म्हळ्यार हाऊसिंग लिस्टिंग ऑपरेशन्सचो पयलो टप्पो गोंयान येसस्वीपणान पुराय जाला. ही मोहीम 16 एप्रील ते 15 मे 2024 मेरेन राज्यभर चालीक लायली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसां खातीर राजधानी दिल्ली खातीर उष्णतायेचो येलो अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज राजस्थान रॉयल्स आनी लखनौ सुपर जायंट्स ह्या पंगडां मदीं खेळ जातलो. जाल्यार आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं वृत्त निवेदक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. आनी हे अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2024 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

2421285 किंवा 2224457 बेगिनात बेगीन तुमचा फोन उखलात आणि आमकां फोन करात. हांव तुमच्या फोनाची वाट पळयतां.

किशोर कुमार हांचो स्वर ह्या गिताकामी ऐकलो 105 अक्षर मेगा हर्ट्ज एफ एम रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन. हॅलो चित्रंजन मोगळा ऐकपण बरोबर 7:20 ऐकूपाक रावात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आनी 7:30 परत तुम्ही आमकां फोन करूं येता. आमचो फोन नंबर एकदा नोट डावन करून घेयात 2421285 किंवा 2224457 0832 आमचो पिनकोड नंबर. 105 अक्षर मेगा हर्ट्ज एफ एम रेनबो मेळूया 7:30 परत एकदा.

नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. स्टील उत्पादन करपांत भारताचो संवसारीक पांवड्यार दुसरो नंबर लागता जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. संवसारीक अनिश्चिततायेचो परिणाम तेल आनी वायू क्षेत्राचेर जरी जायत आसलो तरी गोंयांत पेट्रोल डिझल आनी द्रवी पेट्रोलियम गॅस हांची पुरवण आनी वितरण अखंडपणान चालू उरतली अशें उतर तेल कंपन्यांनी दिलां. तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेडच्या 13 राज्य फाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्यात अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. आनी पणजी महानगरपालिके 2026-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांची

म्युझिकली यॉ 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो, तुम्ही ऐकत आहात कार्यावळ. फोन इन. हॅलो चित्रंजन. 7:30 वाजले झाले असतात. मग ऐकपेनो कार्यावळीत या खिणाक ऐकूया के के हांच्या स्वरात हे गीत. आणि हे गीत मग उभी असा बाब अमित म्हापशेच्यान तांणी कॉल केल्लो. आणि हे गीत ते डेडिकेट करतात लुईस, माया, मालवीन, नवलू, प्रणय, दत्ताराम शेटकर, प्रज्योत, निहारिका आणि आमच्या सगळ्या आकाशवाणीच्या ऐकुप्यांक. चडान चड देव बरें करून बाब अमित आमकां रेगुलरली कॉल केल्ल्या बद्दल. हें तुमचें गीत ऑलरेडी सुरू केल्लें आसा. एन्जॉय करात. देव बरें करून. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो मोगळ ऐकपेनो. तुमकां जर आमच्या स्टुडियोंतल्यान गीत मागोवपाचें आसा जाल्यार ह्या खिणाक आमकां कॉल करात 2421285 किंवां 2224455 ह्या नंबराचेर.

0: फोन इन हॅलो चित्रंजन कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आमच्या एफ एम रेनबो चॅनलाचेर मोगळ्यात पेनो पोया आमच्या या कार्यावळीत या खिणाक कोण कॉलर असा आमचे बरोबर. हॅलो
1: हॅलो गुड इव्हनिंग
0: गुड इव्हनिंग कसा असा?
1: येस
0: सिलिस्टर कसा असा? ऐकुपाक येऊ ना.
1: गरमी गरमी
0: हय गरमी वाढल्या मातशी. ओके ओके आनी हे गीत तू
1: रोजे रोजे रोज तुमकां चार करता.
0: ओके आनी हे
1: 71 नंबर रिलीज जाले
0: म्हाका
1: त्या भेटयता न्हू.
0: ओके येस एज युजल येस सिल्वेस्टर बाबसाब येस यू टू. तर म्हाका एकपिने हे आशिल्ले बाब सिल्वेस्टर म्हापशेच्यान ताणें कॉल केल्लो आनी ताणें हें म्हाका इल्लें हें गीत आशा भोसले आनी किशोर कुमार हांचो जोडस्वर ह्या गिताक.

FM Rainbow Channel तुम्हें एक तत करिया वो फोन इन हेलो चित्रंजन करिया वो इतिया किना काई कुया परदेश फिल्म अतलेन कुमार सानू आणि अलका याग्निक यांचं जोड स्वर. आमका फोन करपा खातीर आमचा फोन नंबर असा 2421285 किंवा 2224457.

कुमारसानो आणि अलका याग्निकांचा जोड स्वर या गीता 105.5 में गाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात फोन इन हॅलो चित्रंजन कर यावेळीतल्या निमाणे गीत उदित नारायण आणि चित्रा हांचा जोड स्वर कोही मिल गया फिल्मातल्या नाही गीत

आणि मग पण या गीता सांगा त्या खायची ही कार्यावळ हंगा सोंपता. अंजली तुमचं ह्या कार्यावळीतलं निरोप घेता. बरोबर 8 वरांचेर परत मेळटली आम्ही कातरांच्या कार्यावळीत. पूण आता 7:58 जाल्ली आसात. आयकुया कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. स्टील उत्पादन करपाक भारताचो संवसारीक पांवड्याचेर दुसरो क्रमांक लागता, जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. संवसारीक अनिश्चिततायेचो परिणाम तेल आनी वायू क्षेत्राचेर जरी जायत आसलो तरी गोंयांत पेट्रोल, डिझल आनी द्रवीय पेट्रोलियम गॅस हांची पुरवण आनी वितरण अखंडपणान चालू उरतली अशें उतर तेल कंपन्यांनी दिलां. गोवा फॉरवर्ड पार्टी येता त्या विधानसभा वेंचणुकेंत 12 ते 15 सुवातींनी वेंचणूक लढयतले. पणजी महापालिकेन 2026-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या. ऑटिझम आशिल्ल्या भुरग्यां खातीर पणजेंत एक खाशेले केंद्र उबारपाचो विचार आसा अशी माहिती पणजी महापालिकेचे आयुक्त क्लेन मदेरा हांणी दिल्या. तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या 13 राज्य फाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्या अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. जनगणना 2027 पहिलो पावंडो म्हळ्यार हाऊस लिस्टिंग ऑपरेशनचो पहिलो टप्पो गोंयांत यशस्वीपणान पुराय जाला. ही मोहीम 16 एप्रील ते 15 मे 2026 मेरेन राज्यभर चालीक लायिल्ली. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं वृत्त निवेदक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

आतून फेर्नांडीस हांचो आवाज आमी ऐकलो ह्या कातारा खातीर. कातारांची एकाद्या मुखार वतना ऐकुया जॉन फेर्नांडीस हांच्या आवाजान हे कातार सुख जाय.

0: आणि मग एक पेन या कदारासांगात खायची ही कदारांची कार्यावळ हांगा सोंपता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. हांव अंजली तुमचो या कार्यावळींतल्यान निरोप घेता. कदारांच्या कार्यावळींत परत मेळटली फाल्यां सकाळीं 8:15 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. ऐकत रावात आमचो हो चॅनल, कारण कांय खिणांत तुमच्या खातीर घेवन येता कार्यावळ सदाबहार.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

105 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो सड्या द्वारा जल्ल्या समुगा एक पैनो कार्यावळसा सदाबहार गीतांची कार्यावळी तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. कार्यावळीची सुरवात करूया खामोशी फिल्मातल्या या गीतान. किशोर कुमार हांचो स्वर, गीत रचना हेमंत कुमार हांची आणि संगीत रचना हेमंत कुमार आणि गीत रचना गुलजार.

आशा भोसले आणि येसुदासांचं जोडस्वर या गीताक स्वामी विल्मातल्यान हे गीत राजेश रोशन संगीतकार आणि गीतकार अमित 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो कार्यावळीचा सदाबहार कार्यावळीत या खिणाक ऐकूया लता मंगेशकर हांचो स्वर मदन मोहन संगीतकार आणि गीतकार कैफ याजमी हस्ते जख्म फिल्मातल्यान हे गीत

मोहम्मद रफी आणि आशा भोसले हांचो जोड स्वर ऐकलो आम्ही या गीता खातीर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल कार्यावळ आसा सदाबहार गीतांची. 8:55 जाल्ली आसात आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर आनी कार्यावळीतले हे निमाणे गीत मुकेश हांचो स्वर सलील चौधरी संगीतकार आणि गीतकार गुलजार आनंद फिल्मातल्यान हे गीत.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एअर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे राती पुरतो आता आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.